विनायकाय स्वाहा ॐ गणपतये स्वाहा ॐ गजाननाय स्वाहा To the goddess, ॐ शैलपुत्रे स्वाहा ॐ ब्रह्मचारिण्ये स्वाहा ॐ